काले भगवदुदरेव सदाम् आनन्दमात्रवपुषाम् तदनुभवरहितानाम् स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेषध्यानरतानाम् सृष्टिकाले भगवदाज्ञया भगवद्दुराद्बहिर्निर्गतानाम् श्रीश्वेतद्वीपदर्शनम् निमित्तीकृत्य प्रदानावरणभूत स्वेच्छा प्रहरणेन स्वस्वायोग्यानन्दाविर्भावलक्षण मुक्तिप्रदान प्रयोजनक मायावति श्री वासुदेवात्मक लक्ष्म्यात्मक प्रलयाद्यस्त श्री वटपत्रशेष सायशेष जगदुदराशेष मुक्तनाभिदेशोर्ध्वभाग कुक्षाख्यदेश त्रिविधाशेष संसारिनाभिदेशाखिल तमत्पतितनाभ्यदो भागदेश श्री भूम्यालिङ्गित कालादिज्येष्ठकपरमाण्माद्यशेष कालावयव दृष्ट्यादिकर्तृशेष नामक परमपुरुष नामक श्रीचतुर्मुख मुख्य प्राणोपासित चरणानिरुद्धादि चतुरूपात्मक गायत्री नामक सवितुर्नामक रूप विशेषात्मक व्याप्तरूप बृहत्शरीर शून्याविध कालाविध केवलाविध ब्रह्माविदानन्दाविध रूप विशेषात्मक निरूपचरित मूलरूप निरूपचरित व्याप्ता प्रतिबद्ध अनन्तदेज पुञ्ज तादृशरमायुक्त रूप विशेषात्मक गायत्री भूतवाक् पृथिवी शरीर हृदय वेदेन षड्विध गायत्री नामक लोकवेद समीर रमान्तर्गत प्रणमाचतुर्य पादोपेद गायत्री पाद चतुष्टय प्रतिपाद्य वैकुण्ठस्थिता अनन्तावनस्थिता श्वेतद्वीपस्थिता सर्वजीवस्थितरूप भेदेन चतुरूपात्मक निरूपचरित सर्ववागर्त प्रतिपादक श्रीदेव्या निर्मा रूपास्तक अभिमन्यमान चक्रशङ्खवराभयुक्त हस्तचतुष्टयोपेद प्रदीपवर्ण सर्वावरणभूषित विश्वादि भगवद्रूपास्तक प्रतिपादक अकाराद्यस्ताक्षरात्मक श्रीमत्प्रणवाद्यस्त महामन्त्र प्रतिपाद्य अष्टरूपात्मक मन्त्राध्यायोक्त भूवराहाद्यशेष वैष्णव मन्त्र प्रतिपाद्य भूवराहाद्यशेष रूप विशेषात्मक रमादि मन्त्र प्रतिपाद्य रमादिनिष्ठ रमादि नियामक रूप विशेषात्मक श्रीलक्ष्मी नृसिंहात्मक परमदयालो क्षमा समुद्र भक्तवत्सला भक्तापराध सहिष्णु देशकालाधिपते देहेन्द्रियाधिपते सूर्यवंशध्वज रघुकुलतिलक लक्ष्मण भरत शत्रुघ्नाग्रज श्रीमद्धनुपदुपासित चरण सीतापते श्रीरामचन्द्र त्वदाज्ञया त्वत्प्रसादात् त्वत्प्रेरणया त्वत्प्रीत्यर्थम् त्वाम् उद्दिश्य त्वाम् अनुस्मरन्नेव त्वदाज्ञया नियतेन मन्नियामकेन सत्ताप्रदवायुनामक चेष्टाप्रदप्राणनामक धारणाप्रदधर्मनामक मुक्तिप्रदमुक्तिनामक रूपविशेषैः मद्रुतिस्थितेन परमदयालुना क्षमासमुद्रेण भक्तवत्सलेन भक्तापराधसहिष्णुना सर्वस्वामिना सर्वप्रेरकेण सर्वदात्विकदेवताप्रेरकेण सर्वदात्विकासुरभञ्जकेन तथा तत्प्रेरणाप्रयुक्तदुर्मतिभञ्जकेन अत एव प्रभञ्जनशब्दवाच्येन प्रतिदिनम् प्रतिक्षणम् बुद्धियोगेन सर्वकर्मकर्त्रा सर्वकर्मकारयित्रा सर्वकर्मस्वामिना सर्वकर्मसमर्पकेण सर्वकर्मफलभोक्त्रा सर्वकर्मफलबोधयित्रा सर्वकर्मप्रेरकेण सर्वकर्मोद्बोधकेन सर्वकर्मशुद्धिप्रदेन सर्वकर्मसिद्धिप्रदेन सर्वकर्मनिष्ठेन सर्वकर्मसाक्षिणा सर्वकर्मनिष्ठ भगवद्रूपोपासकेन अत एवाशेषजीवसङ्ख्यानादिकालीन धर्माधर्मद्रष्टु स्वेच्छयोद्बोधकेन तद्वादिककपिलोपासकेन रमाव्यतिरिक्तपूर्वप्रसिद्धव्यतिरिक्तानन्दवेद प्रतिपाद्यमुख्यतमेन अनन्दगुणपरिपूर्णेन सर्वदोषदूरेण त्वच्चित्ताभिज्ञेन त्वच्चित्तानुसारचित्तेन त्वत्परमानुग्रहपात्रभूतेन मद्योग्यताद्यभिज्ञेन श्रीभारतीरमणेन
ರುದ್ರಾಧ್ಯಶೇಷತಾತ್ವಿಕೇವತೋಪಾಸಿತರಣೇನ ಮಮ ಸರ್ವಾಸ್ವಸ್ತಾಸು ಚಿತ್ರದಾ ವಿಚಿತ್ರದ ತದುಪಾಸಕೇನ ಶ್ರೀ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣೇನ ಪ್ರೇರಿತ ಸನ್ ತತ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪೂರ್ವಕಂ ಸೇನಾ ಸಮುತ್ಥಾಯ ಅದ್ಯತನಂ ಸುವರ್ಣಾಶ್ರಮೋಚಿತಂ ದೇಶಕಾಲಾವಸ್ಥೋಚಿತಂ ನಿತ್ಯ ನೈಮಿತ್ತಿಕ ಕಾಮ್ಯಭೇದೇನ ತ್ರಿವಿಧಂ ತತ್ ಪೂಜಾತ್ಮಕಂ ಕರ್ಮ ಯಥಾಶಕ್ತಿ ಯಥಾಜ್ಞಪ್ತಿ ಯಥಾ ವೈಭವಂ ಕರಿಷ್ಯೆ ಮದಾಜ್ಞಾಕಾರಿಭಿಃ ವಿದ್ಯಾ ಸಂಬಂಧಿಭಿಃ ದೇಹ ಸಂಬಂಧಿಭಿಶ್ಚ ತದೀಯೈಃ ಅಶೇಷೇರ್ಜನೈಃ ತತ್ಸರ್ವಕರ್ಮಕರ್ತೃತ್ವ ಕಾರೋಕ್ತೃತ್ವಾತ್ ಅನುಸಂಧಾನಪೂರ್ವಕಂ ಕಾರಯಿಷ್ಯೇ ಚ ಇತಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರಾಖ್ಯೇತನಾಕೃತಮಂಜದ ಪ್ರಾತಃಸಂಕಲ್ಪಗದ್ಯಂ ಸ್ಯಾತ್ ಪ್ರೀತೇರ್ಮಾಧವಮದ್ವಯೋಃ ಇತಿ ಶ್ರೀರಾಘವೇಂದ್ರೈತಿ ಶಿರೋಮಣಿಭಿಃ ವಿರಚಿತಂ ಪ್ರಾತಃಸಂಕಲ್ಪಗದ್ಯಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.